0: ಹಿರಿಯರ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಪ್ರದರ್ಶನ ಹಿ ಅಧಾರನು ಆಸಿ ಚಯನ್ ನಂಜರ್ ಝಾರ್ಖಂಡ್ ಕ್ಯಾಡರ್ ಹಿ 2010 ಬ್ಯಾಚ್ ಹಿ ಐಪಿಎಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಸುರೇಂದ್ರ ಕುಮಾರ್ ಝಾಸಿನ್ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರನು ಸೀಮಾ ಸುರಕ್ಷಾ ಬಲ್ನು ಡಿಐಜಿ ಹಿ ಪದನು ನಿಯುಕ್ತ ನಂತಾರ ಆಕಾಶವಾಣಿ ರಾಂಚಿ ತಿ ಕುಡುಕ್ನು ಹಪ್ತಾ ಖಬರ್ ಮುಂಜರ
1: ನಿಯಾ ಆಕಾಶವಾಣಿ ರಾಂಚಿ ತನ್ನ ಹೊರ ಜಗತ್ತೆ ಮೇದ ಠಾವರಿ ರೆಯ ಖಬರ್ ಕೊ ಲೋತೆ ಐಂ ವಸಂತಿ ಮುಂಡಾ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ತಕ್ಕಿನ್ ಗೇಲ್ ಅರೆಯ ಸಾರೆ ರೋಜಗಾರ ಮೇಳಾರೆ ವಿಡಿಯೋ ಕಾನ್ಫರೆನ್ಸಿಂಗ್ ರೆಯ ಹೊರತೆ ಝಾರ್ಖಂಡ್ ಲೋತೆ ಗೋಟಾ ದಿಸುಮ್ ರೆನ್ ಬಾರ್ಹೆಸಿ ಗೇಲ್ ಮಿಯಾದ ಹಜಾರ್ ಸೆಪೆಡೆ ಥಾಪನುಮ್ ಕೊ ನಿಯುಕ್ತಿ ಸಕ್ಕಮೆ ಒಮಕೆಟ್ ಕೊ ನೇ ದಿಪ್ಲಿ ಮೈನನ್ ಮೋದಿ ತಕ್ಕಿನ್ ಕಜಿಕ್ ದಕ್ಕಿನ್ ಚಿ ಭಾರತ್ ಎಟಾ ಎಟಾ ದಿಸುಮ್ ಕೊ ಲೋತೆ ಕಿನ್ ದೆಪೆಂಗ ತನ್ನ ಒಡೋ ಮನರಂಗ್ ಜಗರ್ದೊ ನೇ ದಿಸುಮ್ ರೆನ್ ಸೆಪೆಡೆ ಥಾಪನುಮ್ ಕೊ ರೋಜಗಾರ್ ಒಡೋ ಗೋಟಾ ಒತ್ತೆ ದಿಸುಮ್ ರೆ ಇನಿತು ಕೊ ಓಮ್ಗೆ ತನ್ನ
2: आकाशवाणी रांची से प्रस्तुत है समाचार ध्वनि चित्र।
3: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
1: केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी तक धनबाद रे और रांची रे केंद्रीय रक्षा राज्य मंत्री संजय सेठ तक इन सेपेड़ धापनुम को तला रे नियुक्ति सकम किन हटिंग किदा निर्वाचन आयोग गेले राज्य को रे अमित हिसी उपनीय राज्यसभा सीट को मेनते बार सिरमर चुनाव काजिकामी को किन उदुप सदर किदा नया को रे झारखंड रे बारिया सीट जामा में नगा गोटा राज्य रे सोबेन मतदाता गोटा राज्य रे सोबेन मतदान केंद्र को रे तिसिंग अनमेप्ड मतदाता को सूची ओल उदुबकना नया सूची बाराठावरी संते ओलाकन तैना सोबेन अनमेप्ड मतदाता को अपन बियोलो कुलो जपगर किया ते मतदाता सूची रे अपन नुतुम को ओल रिका दड़िया आकाशवाणी रे उपुन हिसी गेल सिरमा गोरबान लो ते सेंते बारा रासिका ते आकाशवाणी रांची केंद्र सागा ते होबाजान रागांजलि रिया दूरदर्शन झारखंड रे होबान को बुगिन लेकते होबाजना ने दिपली नुतुम गरंकन केड़िया हागा को अपन सिबिलन दुरंग साड़ी को आयोमरिका केदा राज्यपाल संतोष कुमार गंगवार तकिन सिल्ली पॉलिटेक्निक रे होबाजान नेशनल हैंड्स ऑन वर्कशॉप ऑन इंडस्ट्री ओरियंट ऑटोमेशन एंड आईओटी सिस्टम्स रे अकिन एटे पुना केदा ने दिपली अकिन किन काजी केदा ची आधुनिक बाईबाडू इको कारखाना पड़ावेन सेना और जनावरा जिदान को रे पूरा ते बदली आगुजेदा रांची रे बिरसा मुंडा जाजपीढ़ी रे केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री राममोहन नायडू तकिन नवा ते बैयकन बिरसा मुंडा तकिन अमूर्तुरा गबलकिन एटे पोटा पुना केदा अकिन फीचर बोल उड़ान यात्री कैफे औसन काउंटर किड्स जोन ओडो फ्लाइब्रेरी राकिन एटे पुना केदा राजधानी रांची रे धुरवा रे पुलिस मुख्यालय रे भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी रेन मिधिसी मोड़िया नक्सली को ओडो जे जे एमपी रेन बारिया उग्रवादी को हथियार लोते को आत्मसमर्पण जना डीजीपी तदासा मिश्रा तकिन किन काजी किदाची आत्मसमर्पण तन को पुनर्वास ओडो अकुआ अनासे को पुराव मेंते काजी कमी को रिकावा केंद्र सरकार बिहार रे गयाजी परैया टेसन तेद चतरा सांते नवा रेल लाइन परियोजना रे मंजूरी ओमकेदा चतरा रेन सांसद कालीचरण सिंह तकिन उदुप केदा किंची रेलवे ने विशेष रेल परियोजना मेंते उदुप सदर तेदा मुख्यमंत्री हेमंत सोरेन तकिन रांची रे मियाद जामान रे सहायक आचार्य को ओडो महिला पर्यवेक्षिका को के नियुक्ति सकाम किन उमकेत कुआ ने दिपली मुख्यमंत्री तकिन किन काजी के दची राज्य रे स्कूल ओडो आंगनवाड़ी केंद्र को रे सोबसिता को ओडो गे केटे गुआ रांची रे होटवार जिला रे कुड़ीहोन कैदिया होबाकन यौन शोषण मामला रे झारखंड हाईकोर्ट स्वतः संज्ञान आगुतान लो डीजीपी के बार अठावरी रे रिपोर्टे आसितिया राज्य सरकार कोर्ट के उद्वय जनची मामला रे जांच मेंते आपी गुसिया रे कमेटी बयकना जबकि जुडिशियल इंक्वायरी सेशन तना राजधानी रांची रे बिरसा मुंडा स्टेडियम रे 29वां नेशनल सीनियर एथलेटिक्स फेडरेशन इनुंगलप्पा रे मारांगान एटे पुना होबजना इनुंगलप्पा रे गोटा दिसुमाते 750 ते सांगी एथलीट को जामानतना इनुंगलप्पा रे